तुमचे जाका वैल लुलुना ले पिता क्ले लु स्वाय देसी मु पोला व्यं पियुक पियुक मु कले बा.